मोठा विनम्र नमस्कार सुस्वागत आहे या प्रभात वेळी ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. संगीत प्रेमी श्रोत्यांनो, आज मंगळवार आहे म्हणजे अति पवित्र दिवस आहे, कारण आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. तेव्हा अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या या पवित्र पर्वावर आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे या प्रभात वेळी ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. रसिक हो, आजचा दिवस म्हणजे गणरायाच्या चरणी श्रद्धा भक्ती आणि मनोभावे केलेली प्रार्थना अर्पण करण्याचा शुभ दिवस. संकटे दूर करणाऱ्या, विघ्नांचा नाश करणाऱ्या आपल्या लाडक्या गणरायाचे स्मरण करूया या प्रभात वेळी, आणि मनातील चिंता बाजूला ठेवूया आणि भक्तीच्या या सुंदर वातावरणात सुरांची मैफल अनुभवूया. तर प्रस्तावनेत विलंब न लावता चला या कार्यक्रमाची शुभ सुरुवात आम्ही या

रसिक श्रोत्यानो, आजचा दिवस किती सुंदर, किती शुभ, किती पावन, घराघरांत बाप्पाचा आगमनाचा आनंद आणि वातावरणात भक्तीचा सुगंध आणि मनामध्ये आपल्या लाडक्या गणरायाविषयी अपार श्रद्धा. तुमच्या घरात सुख आनंद आणि समृद्धी नांदो हीच गणरायाच्या चरणी या प्रभातवेळी आमची विनम्र प्रार्थना आहे. तर पुढील भक्तिगीत सर्व गणेश भक्तांसाठी समर्पित करण्यात येत आहे.

विघ्नहर्ता बप्पा चचर ने आज अपने मनातली प्रत्येक इच्छा ठेऊ या आजच्या दिवशी एकच प्रार्थना बप्पा आमच्या प्रत्येक पावलाला योग्य दिशा द्या मनात श्रद्धा आणि ओठांवर आपल्या प्रिय गणरायाचे नाव शरणम मोरया बप्पा शरणम मोरया सर्व गणेश भक्तांसाठी हे पुढील गणेश भक्ती गीत समर्पित करण्यात येत आहे तर चला प्रशांत विश्वकर्मा व समूहाच्या आवाजात या पुढील गोड गणेश भक्ती गीताचा

0: रसिक श्रोत्यानो बाप्पाची कृपा दृष्टी आपल्या कुटुंबांवर सदैव राहो. आपण सर्वांना अंगारक चतुर्थीची मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
1: 94.6, 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री.
0: या भक्ती गाण्यानंतर आता वळूया भावगीतांकडे. तर चला सकाळ 20 कार्यक्रमाचे पहिले भावगीत ऐकूया. मी मराठी गीत संग्रहातून घेतलेले हे पहिले भावगीत मोगरा फुलला सरचंदिका साधना सरगम यांच्या सुरील आवाजात.

हर्षवर्धन वावरे यांच्या आवाजातला या मधुर गाण्यानंतर चला आता पुढच्या सुरेल गाण्याकडे वळूया. मन येऱ्या वाणे करतय ग हे गीत आपल्या मधुर आवाजात व्यक्त केले आहेत श्रोती रसिक हो संजू राठोड व सुनावणी.

0: तुला एक सांगायचं होतं.
1: काय?
0: माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. मी तुझ्यासाठी मरायला पण तयार आहे. तू फक्त हो बोल, मी काय पण करीन.

मंगलवारची प्रसन्न पहाट आहे संगीत प्रेमी श्रोत्यांनो तुमची आमची प्रेमळ साथ आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन पुनश्च स्वागत आहे आपल्या दैनिक सकाळ बेस कार्यक्रमात तेव्हा आजच्या मंगलवारची सकाळ अशाच मधुर सुरांनी सजवत राहूया ऐकूया आभासह छळतो मला छळतो तुला टेकन फ्रॉम द मूवी

एक वेगळी आठवण घेऊन जात असेच एक मधुर गीता करेवळू या याक्षणी इन द वर्सेस ऑफ तनु भोसले व अंकित सकपाळ कोरलाई तुझीच नावं

जसे कहो आपल्या मनात सकारात्मकता असेल तर प्रत्येक दिवस नव्या सुरांसारखं सुंदर वाटतो. तर चला पुढील गाण्यांचा आनंद घेऊ निहिरा जोशी व गुलराज सिंग यांच्या सुमधुर आवाजात.

अप्सरा हे अप्रतिम गीत आपण ऐकत होता रसिक श्रोत्यानो विशाल राठोड यांच्या सुमधुर आवाजात. आजच्या सकाळ बीज कार्यक्रमाच्या दरम्यान खास तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही निवडलेले आहे वेसावकरांचे हे लोकप्रिय कोळी गीत. श्रीकांत नारायण व सहगायक.

0: मग डरायचं नाही भिऊन चालायचं नाही आता धरलाय तुझा मी हात हे पोरी आलीस तू रंगा
1: ऋषिकहो देतनादन चित्रपटातून घेतलेली काही सुंदर प्रेमगीते आपण ऐकत होता तेव्हा पाहता पाहता मंगळवारच्या या सुरेल मैफिलीचा आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. आजच्या या कार्यक्रमाला दिलेल्या प्रेमळ साथीबद्दल मनापासून धन्यवाद. आणि ह्याच गाण्यासवे सकाळ बेस कार्यक्रमाची सांगता करण्यात येत आहे. याचा आस्वाद घ्या, पुनश्च भेटूया नव्या गीतांसह. तोपर्यंत ऐकत रहा, आनंदी राही, आनंदी रहा आणि संगीताशी जोडलेले रहा. यात सद्भावनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.